मस्तं भजनंत शैलं मस्तं भजनंत शैलं तर्दमंत्रंत पपीलते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण शिवरंग गोविंद साध संगेण शिव

नगारे वजदे जोधे गजदे ते सत्संग जी जंग हो रहा साहब कहिंदे नगर तन झागर।